0: वाद्य आहे, वाद्य पण काही कारण नसलं तेव्हाच वाजवायचं एक किंवा दोन तास.
1: As we listen to Bhikhla Ginda playing his tarpa, its melody keeps resonating within us.